दर्शक श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना प्रीतीचा सादर नमन स्वीकारा, स्वागतम, सुस्वागतम. तर सिखो, नवरात्रीच्या संदर्भात 30 मिनिटांचा भक्तिमय कार्यक्रम असणार आहे. तर या पावन वातावरणामध्ये तुम्हा सगळ्यांच्या स्वागत असो. पुन्हा एकदा सुस्वागतम. आई दुर्गा भवानी तिच्या 9 आशीर्वादांसह तुम्हाला सामर्थ्य देईल, जसे नाव प्रसिद्धी, आरोग्य, संपत्ती, आनंद, मानवता, ज्ञान, शक्ती आणि भक्ती आणि तिची कृपा सदैव तुमच्यावर राहो, हीच इच्छा आहे माझ्या तुम्हा सगळ्यांसाठी. तर सुरुवात करूया आजचा आपला खास कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती.

होतीस मी त्यांच्या भक्तिमय कार्यक्रम असणार आहे नवरात्रीच्या संदर्भात. तर आमची साथ त्या 2 वाजतापर्यंत आणि या पुढील गीताचा आस्वाद आपण नक्कीच घेऊया.

तर सिखो याच गाणे सहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिवस.

0: On the hour, every hour, Radio Marches.
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडिओ मॉरिशस वर रजनी गंधा
2: नमस्कार श्रोतनु श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, वेळ कमी आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने.

श्रोतनु सगळीकडे आहे नवरात्रीचा उत्साह, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. अशा या भक्तिमय वातावरणात ऐकूया एक भक्तिगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.